रुम झुमकर टिके बजे दे झुमका टिके तू तो हले दे रुम झुमकर टिके बजे दे बजे दे बजे दे बजे दे।